सुप्रभात, श्रोतेह नमस्कार। एफएम 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर 31 ज्येष्ठ 1948, दिनांक 21 जून 2026। आता सकाळची 5:57 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6 वाजतात. हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मंगलमुत्तमं।
1: बहुश्रुत होने, नेहमी नेहमी सत्य वचन बोलने, वाचेन अकुशल कर्म न करने, वाचेन नेहमी सत्कर्म करने, वाचेन दुःख निर्माण होणार नाही अशा प्रकारचं वचन बोलणं, आपल्या वाचेमुळे अनर्थ होणार नाही याची दक्षता घेऊन बोलणं हा बहुश्रुतामध्ये मोडतो। म्हणून बहुश्रुत होणे, शिल्प शिकणे, कुठल्याही प्रकारे आपली प्रज्ञा वाढवण्यासाठी जी जी कला आहे ती आपण वाढवणे, आपल्यामध्ये मैत्रीभाव वाढवण्यासाठी, समाधीभाव वाढवण्यासाठी जी जी कला गुण लागतात ते कलागुण वाढवणे, शिष्टाचार शिकणे। शिष्टाचार हा जीवनामध्ये माणसाला नेहमी सुखाकडे घेऊन जात असतो। म्हणून शिष्टाचार वाढवणे, सुशिक्षित होणे याचा अर्थ अधिकाधिक ज्ञानी बनणे। ज्ञान बलाने मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो, स्वतःही दुःखमुक्त होऊ शकतो आणि दुसऱ्यालाही दुःखमुक्त करू शकतो। म्हणून सुशिक्षित होणे म्हणजे अधिकाधिक ज्ञान वाढवणे, अज्ञान दूर करणे म्हणजेच दुःख दूर करणे। आपण अज्ञानातून जर मुक्त झालो, अज्ञान नष्ट केलं, आपोआपच आपली प्रज्ञा वाढते, अधिकाधिक ज्ञानी बनतो आणि अधिकाधिक ज्ञानी मनुष्य सुभाषण करायला शिकतो। चांगलं वचन, चांगलं बोलणं हे त्याच्या ज्ञानाचं प्रतीक असतं आणि म्हणून चौथं उत्तम मंगल आहे की सुभाषण करणे।

0: कलमुत्तमं।
1: जिवंतपणीच आई वडिलांची नीट सेवा करणं, ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलेलं आहे त्या आई वडिलांची नीट काळजी घेणे, जे पुत्र आणि पत्नी आहे त्यांचं वेळेवर लालन पालन करणे हे गृहस्थी माणसाचं कर्तव्य आहे। कर्तव्यात कसूर न करणे हे तथागत बुद्धाने उपासक उपासिकांसाठी आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे। आणि शांततेनं शिस्तीनं कुठलंही काम करणे, गडबडीचं काम न करणे, धांदलीचं काम न करणे, विचलित होऊन काम न करणे, शांत बुद्धीने सत्कर्म करणे हे सहावं मंगल उत्तम आहे।

स्वतःच मन आहे, मनाने सुद्धा सत्कर्म करणे, शरीर आहे हे माझं शरीर आहे ह्याचं चिंतन करणे आणि त्या माझ्या शरीराने सत्कर्म मी करीत राहील अशा प्रकारचा रोज चिंतन करणे, माझी वाचा आहे, माझ्या वाचेवर माझा ताबा आहे आणि म्हणून या वाचेनं कुठलंही पाप कर्म दूषित वचन बोलणार नाही याची खात्री करून मी चिंतन करूनच त्याच भावनेनं वचन बोलत राहील आणि कुठल्याही प्रकारे

0: मद्यपान करणार नाही, ज्याच्यापासून अनेक अनेक प्रकारे दुर्गुण निर्माण होतात आणि स्वतःची बुद्धी सुद्धा मनुष्य हरपून बसतो, अशा प्रकारचं व्यसन मी करणार नाही आणि धार्मिक कामामध्ये मी तत्पर राहील। धार्मिक कामात जो मनुष्य तत्पर असतो त्याचं नैतिक बल वाढत असतं आणि ज्याचं नैतिक बल वाढत असतं त्याचं दुःख कमी होत असतं आणि तो संपूर्ण सुखी होत असतो। हे सातवं मंगल उत्तम आहे।
1: चिंतन या कार्यक्रमात आताच आपण भगवान गौतम बुद्धांची शिकवण याविषयी बदंत उपगुप्त महाथेरो यांचे विचार ऐकलात। चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

आकाशवाणी नांदेड केंद्राची आपण ऐकताय प्रातःकालीन प्रसारण सभा. आता सकाळची 6:10 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भक्ती संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची भक्तिरचना. संगीत दिलंय संजय हंडे यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शांता शेळके यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली शैलेंद्र देवधर यांनी, तर स्वर आहे नेहा राजपाल यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूयात बुद्ध रचना. स्वर आणि रचना आहे विठ्ठल उमप यांची, तर संगीत मधुकर पाठक यांचं.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, संगीत सिंग बंधू यांचं.

आणि या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:30 होत आहेत. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 1,00,000 अधिक ठिकाणी होणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकांच्या योग संगम या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजी केंद्र आम्ही सहक्षेपित करू.

0: मी प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपले सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते। अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल। त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे। एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे। एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे। घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे। आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748। आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135।
1: आताच आपण जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळची 8:20 झाली आहेत. ऐकूयात सपली बांदुडकर यांच्या स्वरात रेखा गंधेवार यांची भावरचना, संगीत अशोक पत्की यांचं. पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिरात संदेश.
1: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड MPSC अकॅडमी, 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी MPSC UPSC ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदा फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड MPSC अकॅडमी, ITI जवळ विसावा नगर, नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97-30-67-30-67.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
6: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
8: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
9: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क रहा.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील भावरचना आता आपण ऐकलीत. रचना होती रेखा गंधेवार यांची तर संगीत अशोक पत्की यांचं होतं.

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातमी देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होत. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग किसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2,500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जल सर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA ने दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या

पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातला बंद पडलेला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतले चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ समुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत

0: युद्धाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM and 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळची 8:40 झाली आहेत. ऐकूयात गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर आणि जगजीत सिंग यांच्या आवाजामध्ये जावेद अख्तर यांची गझल. संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: मूलव्याध मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार।
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड।
1: मोबाईल 94-23-13-87-89।
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या।
1: मूलव्याध मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार।
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड।
1: मोबाईल 94-23-13-87-89।
4: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
5: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
4: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्सरे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
5: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825-872।
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या।
1: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज
4: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन संपर्क पांचाळ हॉस्पिटल एसपी ऑफिस समोर वजिराबाद नांदेड।
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या।
6: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड एमपीएससी अकॅडमी 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससी ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका आजच आपला प्रवेश निश्चित करा। राठोड एमपीएससी अकॅडमी आयटीआय जवळ विसावा नगर नांदेड संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर मोबाईल 97-30-67-30-67।
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या।
4: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
5: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
4: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्सरे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।

0: लक्ष्मी हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
1: एक विशेष संदेश. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या सहक्षेपणामुळे प्रादेशिक बातम्या नियोजित वेळी प्रसारित होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे छत्रपती संभाजी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आज सकाळी 9 वाजल्यापासून 9:10 पर्यंत प्रसारित होतील. संदेश संपला.

एक विशेष संदेश आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या सहक्षेपणामुळे प्रादेशिक बातम्या नियोजित वेळी प्रसारित होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर केंद्रातून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आज सकाळी 9 वाजल्यापासून 9:10 पर्यंत प्रसारित होतील.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 9 वाजतात. प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजी केंद्र नम्यता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचं चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी

0: यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात मास तरुण बुडाले. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापांडा आवाडी इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापर्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नाम विस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळ्यासभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीरनगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG 2

0: 2026 फेर परीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून एनटीएनं काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट यूजी फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवा शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जून पर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: समर्पण का भाव होना चाहिए और यदि कोई विशेष अवसर आए तो उस अवसर को हमें कभी नहीं चूकना चाहिए. इस अवसर का लाभ अवश्य उठाना चाहिए. और विश्व फादर्स डे हमें अपने पिता के प्रति सम्मान, श्रद्धा और प्रेम व्यक्त करने का ये सुंदर अवसर प्रदान करता है. आइए हम उन सभी पिता को नमन करते हैं जो अपने परिवार की खुशियों के लिए हमेशा समर्पित रहते हैं. यही पिता का स्नेह, यही पिता का प्यार हमारे जीवन को संवारता है, सजाता है, आगे बढ़ाता है.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन
1: FM बँड 101.1 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश.
0: आज फोन फरमाईशच्या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधत आहेत आनंद पंडित आणि जयश्री गायकवाड.
1: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं आहे संजय उंचेगावकर यांचं.
0: तंत्रनिर्देशन आहे बाबूराव टोली.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राहुल आत्रा.
0: चला तर श्रोत हो कार्यक्रमाची सुरुवात करूया या फोनने.
1: हॅलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश.
2: नमस्कार सर, मी चिरमिरी कुराचा कॉल मी जिल्हा कोरिया छत्तीसगडचे इंद्रभान सिंग बोल रहा हूं.

0: हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपलं फोन फरमाईशा कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार मॅडम. लघुजी राजीव गायकवाड.
0: काय करता आपण
1: मॅडम? आता 18 तारखेला घेतलं आमचं दहावीला.
0: असं का? कोणत्या फॅकल्टीसाठी?
1: ब्लँड आहे मॅडम. मी 18 तारखेला घेतला होता.
0: पुढे चालून कोणत्या परीक्षा द्यायच्या आहेत?
1: संगीत परीक्षा.
0: आणि आपल्याला हा विषय आवडतो देखील?
1: हो मॅडम.
0: आता तुम्ही 10वीपर्यंतच्या शिक्षणामध्ये संगीत विषय होता का मग तुम्हाला?
1: हो, 10वीपर्यंत घेतलं होतं. का कर्मा पितर मराठा
0: गीताची बोल
1: मेरा कर्मा
0: ऐकूया तुझ्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपलं फोन फरमाईश या कार्यक्रमामध्ये.
0: गोपाळनाथकर.
1: आपण काय करता?
0: शेती
1: करता. आपली स्वतःची शेती आहे का?
0: हो.
1: किती एकर शेती आहे?
0: 5 एकर.
1: काय बरं शेतीमध्ये काय आता? आता तसं
0: शेतीमध्ये हळद लावायची
1: झाली का सर्व तयारी वगैरे?
0: हो.
1: दरवर्षी आपण हळदीचं पीक घेता का?
0: हो. कापूस,
1: हळद आणि कापूस घेता. उत्पन्न छान होतं का आपल्या शेतीमधून?
0: हो.
1: की शेतीसाठी आणखीन काही जोड व्यवसाय करता? दुग्ध व्यवसाय वगैरे
0: काही नाही व्यवसाय.
1: शेतीतून छान असं उत्पन्न होतं आपलं.
0: हो.
1: बरं, तुम्ही काही शिक्षण वगैरे घेतलेलं आहे की नाही?
0: शिक्षण दहावीपर्यंत.
1: बरं, आपल्या घरी कोण कोण असतं?
0: घरी बायको, दोन आम्हाला लेकरे, एक इंग्लिश स्कूलला जाते, दुसरीला गेला आता.
1: आज गोपाळजी आपण कार्यक्रमामध्ये फोन केलेला आहे, तर आपली आवड सांगा आम्हाला. ऐकवित आहोत आपल्या आवडीचं प्रेमग्रंथ या चित्रपटातील आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार. मी बालाजी संभाल शिंदे दुपाम पोस्ट रोहित पिंपळगाव तालुका अमृतकर जिल्हा नांदेडतून बोलालो.
0: शिंदे साहेब काय करता बरं रोहित पिंपळगाव मध्ये?
1: आपण आहे साहेब, एक पाय आपला ऍक्सिडेंट खटला.
0: कधी झाला होता ऍक्सिडेंट?
1: 2001 पाय बसून चलतो साहेब.
0: जयपूर फूट बसवलेला आहे का?
1: हो.
0: बालाजीराव आज या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: कामचोर मध्ये टाका साहेब.
0: कामचोर चित्रपटातलं कोणतं?
1: तुझे संग प्रीतले गाई सजना.
0: खूप सुंदर गीत आहे. ठीक आहे बालाजीराव, आपण खूप छान गाणं सुचवलं आहेत, ऐकूयात आपल्यासाठी कामचोरी या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो.
1: नमस्कार
0: हो, नमस्कार. स्वागत आहे आपलं फोन फरमाईशा कार्यक्रमामध्ये. नाव सांगा आपलं.
1: मॅडम. माझं नाव चंद्रकांत झगडे आहे सर.
0: चंद्रकांतजी, काय करता आपण?
1: काय करणार मॅडम, ते आपण

0: आंब्याचा गाडा लावतो.
1: किती वर्षापासून करता?
0: 10-12 वर्षापासून करतो. झाड पहिले विकत घेत गेलो मॅडम पहिले.
1: असं आहे का?
0: हा. आता मग आता झाड संपले आता तोडून टाकतो. तोडून टाकून आता शेवटी आंबे निघतो मॅडम. आता
1: आपल्या आवडीचं गीत सांगा आम्हाला.
0: माझ्या आवडीचं मॅडम बास्तावर गीत.
1: धन्यवाद कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार, नांदेड केंद्र.
0: हो, आकाशवाणी नांदेड केंद्र. आपण कोण बोलताय?
1: भाऊसाहेब
0: नवथर. काय करता बरं आपण?
1: सर, मी किता बजेट करतोय. मला हे तारखेला कार्यक्रमात जानेवारी ते मोसम की तला तुम भी बदल तुम्ही जाओगे. जानेवारी पिक्चर आहे सर, अक्षय चंदन, ऋतुज चंदन आणि युवराज भापकर.
0: भाऊसाहेब, आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या मित्रांसमवेत जानेवारी या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो, नमस्कार.
1: नांदेड केंद्र
0: हो, आकाशवाणीचं नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे फोन फरमाईश. नाव सांगा आपलं.
1: माझं नाव पांडुरंग आहे मॅडम.
0: काय करता आपण?
1: मिस्त्री काम करतो मॅडम.
0: किती वर्षापासून करता?
1: 22 वर्ष झालं करतो सर.
0: आपले घरी कोण असतं?
1: घरी आमचे 2 मुलं आहेत, पत्नी आहे.
0: बरं, मुलं काय करतात?
1: मुलं एकाने 12वी काढली मॅडम, एकाने 10वी काढली. 10वी पास झाला. 12वीला एका विषयाला मोठा नापास झाला.
0: आता मुलगा विषय राहिलेत, मग तुम्ही नाराज झालात की कसं त्याच्यावर?
1: या वर्षी अजून काढा.
0: जरी अपयश आलं तरी यशासाठी प्रयत्न करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण त्याच्या मागे आहात ही सर्वात चांगली गोष्ट आहे. बरं, मुलांना शिक्षणामध्ये आवड आहे का इकडे पण आवड आहे की तुमच्यासारखं काही काम असं करण्याची वगैरे?
1: मोठा मुलगा जरा मिस्त्री काम करतो मॅडम.
0: पांडुरंगजी, आपण कार्यक्रमामध्ये फोन केलेला आहे तर कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
1: नशिबला मॅडम, जो नशिबने नाहीता.
0: धन्यवाद पांडुरंगजी कार्यक्रमामध्ये फोन केल्याबद्दल. ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
0: मी भगवान रानू गोडबोले बोलतो, जवाहरनगर तुप्पा इथून.
1: काय करता आपण?
0: काय नाही साहेब, मी रिटायर आहे.
1: बरं, रिटायर्ड कशामध्ये काम करत होता मग पूर्वी?
0: आम्ही टेक्सकॉम मध्ये होतो.
1: टेक्सकॉम म्हणजे जी MIDC मध्ये कपड्याची कंपनी होती मोठी?
0: हो हो.
1: आता ती कंपनी बंद होऊनही बरेच दिवस झालेले आहेत.
0: हो हो साहेब, हो.
1: मग ती कंपनी बंद झाली तेव्हापासून तुम्ही घरीच आहात?
0: नाही, बाहेर केलं काय दिवस, आता होत नाही.
1: बरं, कोणतं काम करत होता तुम्ही बाहेर?
0: बाहेर असंच वॉचमॅन म्हणून करत गेल्या.
1: म्हणजे एक काम कंपनीचं बंद झाल्यामुळे आपल्याला दुसरं काम करावं लागलं होतं.
0: हो हो.
1: त्या कंपनीचं काही सांगू शकाल का? त्यावेळेस नांदेडमध्ये त्या कंपनीमध्ये नांदेडमधील किती लोक कामाला होते वगैरे काही सांगता येईल का आपल्याला?
0: काय सांगता, आपलं 1000-1500 लोक होते साहेब.
1: भरपूर लोक कामाला होते.
0: हो हो.
1: आणि 3 शिफ्ट मध्ये काम चालायचं तिथे?
0: हो, 3 शिफ्ट मध्ये चालायचं.
1: नांदेड टेरिकॉट म्हणून एक कपडा होता, तो अगदी भारतभर खूप फेमस झालेला होता.
0: हो.
1: आपण कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचं काम करत होतात मग?
0: आम्ही कपडे कंपनीमध्ये साइजिंग म्हणून होती, आपला कपडा तयार व्हायचा दोऱ्यापासून.
1: अच्छा.
0: त्या डिपार्टमेंट मध्ये होत्या, ते भीम बनवायचे.
1: हा हा.
0: आणि एक कपड्याला पाठवायचे.
1: भगवानरावजी, आपल्या घरामध्ये कोण कोण असतं? मग आता मुलं वगैरे काय करतायत आपले?
0: हे असंच काय रोजमजुरी करतात.
1: अच्छा, जे मिळेल ते काम आपण आपली मुलं करतायत.
0: हो हो.
1: बरं, घरामध्ये दुसरं मुलाशिवाय कोण कोण आहे मग?
0: मुलाशिवाय आम्हाला नाती येतात, नातू एक आहे, तिन्ही मुलाला मुलं आहेत.
1: बरं, घरामध्ये भरपूर मोठा परिवार आहे आपला.
0: हो हो.
1: भगवानरावजी, आपण फोन केलात, आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: आम्हाला साहेब ते बुद्ध कबीर भीमराव फुले हे गीत ऐकायचं आहे.
1: सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं हे अतिशय सुंदरसं गीत आहे. ठीक आहे भगवानरावजी, आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी हे गीत.

0: आताच आपण श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर कार्यक्रम ऐकलात, फोन फरमाईश.
1: या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि जयश्री गायकवाड यांनी.
0: तांत्रिक सहाय्य संजय उंचेगावकर.
1: तंत्र निर्देशन होतं बाबू डोली यांचं.
0: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल आत्राम.
1: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदरे केंद्राचं प्रसारण.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड MPSC अकॅडमी. 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी MPSC UPSC ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड MPSC अकॅडमी, ITI जवळ, विसावा नगर, नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97 30 67 30 67.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
6: फसला.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे,

0: उन्नति समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या
1: बालमित्रांचा कार्यक्रम ऐकूयात गम्मत जम्मत
2: नमस्ते बालदोस्तांनो गम्मत जम्मत या कार्यक्रमात आम्ही आपले हार्दिक स्वागत करीत आहोत आज आपण ऐकणार आहोत निवासी अंध विद्यालय वझरणी नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बालदोस्तांनो आपण ऐकूया एक सुंदरशी अशी एक गवळण गवळण गाणार आहेत दोन बालमैत्रिणी ह्या मैत्रिणी कोण असतील भावना निंबाळकर आणि गौरी मुळे मित्रांनो यांना असं वाटतं की कृष्णासाठी आम्ही वनात जाऊ कुठेही जाऊ घर दार संसार सर्व काही सोडून आम्ही तुझ्यासाठी यायला तयार आहोत कान्हा मुळीच नव्हतं रे माझ्या मना तुझ्यासाठी आले मी वना अशी ही गवळण गात आहेत

0: स्नेहल काला, ऐकूया तर तिचं भाषण.
1: मराठवाडा होता आमचा निजाम राज्यात, झाला भारत स्वतंत्र नव्हतो आम्ही निवांत. मराठवाडा होता आमचा निजाम राज्यात, झाला भारत स्वतंत्र नव्हतो आम्ही निवांत. 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. बालमित्र मैत्रिणींनो, तसे पाहिले तर हा दिवस हैदराबाद संस्थान मुक्ती दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण भारताचा बराचसा भाग फ्रेंच, डच, पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तसेच सुमारे 565 स्वतंत्र संस्थाने होती. हैदराबाद, जुनागड व जम्मू काश्मीर या मोठ्या संस्थानिकांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास तीव्र विरोध दर्शविला. तेव्हा केंद्रीय गृह मंत्रालयाने हैदराबाद संस्थानावर ऑपरेशन बोलो ही पोलीस कारवाई 13 सप्टेंबर 1948 रोजी सुरू केली व 17 सप्टेंबर 1948 साली हे सर्वात मोठे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. तत्कालीन मराठवाड्यातील 5, तेलंगणा व सीमांध्रातील 8 व कर्नाटकातील 3 जिल्हे एवढा भूभाग या संस्थानात होता. शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची बंगाल, अयोध्या व हैदराबाद अशी 3 शकले पडली. दक्षिणेतील मुघल सुभेदार फरूर खसियार उर्फ निजाम उल मुल्कने स्वतंत्रपणे कारभार पाहायला सुरुवात केली व इसवी सन 1713 साली हे संस्थान अस्तित्वात आले. हे आसफजाही घराणे होती. या घराण्यात 7 निजाम होऊन गेलेत. सारेच निजाम धर्मांध व इंग्रज धारजीने होते. शेवटचा निजाम मीर उस्मान अली याने मात्र विलीनीकरणास तीव्र विरोध दर्शविला, पण बहुभाषिक व बहुधर्मीय प्रजेकडून विलीनीकरणाची मागणी जोर धरू लागली. 1937 साली स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हैदराबाद स्टेट काँग्रेस अस्तित्वात आली. निजामाने या संघटनेवर बंदी घातली. जनता विलीनीकरणाची चळवळ तीव्र करू लागली. रजाकार या सशस्त्र संघटनेद्वारे निजामाने ही चळवळ धडपडून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यात गोविंदराव टेके, किसनराव टेके, गोदावरी बाई टेके आदी वीर हुतात्मा झालेत. अनेकांनी तुरुंगवास भोगला. शेवटी भारत सरकारच्या हस्तक्षेपाने हे संस्थान विलीन झाले. त्यानंतर भाषावर प्रांत रचनेनुसार या संस्थानाची विभागणी झाली. या मुक्ती आंदोलनातील शहीदांना माझी भावपूर्ण आदरांजली.
0: बालदोस्तांनो, आता आपण सुंदरस असं आपण गाणं ऐकणार आहोत भावना बापू निंबाळकर हिच्या आवाजामध्ये. मित्रांनो, ते गाणं कसं आहे, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात दावशील का.
2: माणसाला सुखाची भूक असते आणि स्वप्नांची तहान असते. आयुष्याचं कोडं मोठं असतं पण आयुष्यात लहान असतं. 6 तास सुखाने झोपण्यासाठी माणसं 18 तास धावत असतात. पुढच्या क्षणाचा भरोसा नाही, पण झोपताना मात्र आपण अलार्म लावून झोपत असतो. शेवटचं वाक्य सांगते, फुलासारखं जगायचं असेल तर जगाला सुगंध द्यावा लागतो. आणि सुखाचा नेमका पत्ता हवा असेल तर डोक्यावरती गणरायांचा हात असावा लागतो. म्हणून त्या गणरायांना आपली एकच प्रार्थना, आता तरी देवा मला पावशील का, आणि सुख ज्याला म्हणतात ते दावशील का. रामकृष्ण.

बालदोस्तांनो, आता आपण गवळण ऐकली, मग आता आपण ऐकूया एक सुंदरस असं भाषण. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन रझाकार काय होती हे आपल्याला आपल्या भाषणातून सांगणार आहे.

0: यानंतर आपण ऐकूया एक सुंदरसं असं भाषण, ज्यांनी आपल्या देशासाठी अहर्निश असे कष्ट सोसले आणि 15 ऑगस्ट 1947 साली त्यांनी आपला भारत देश स्वतंत्र करून दिला असे महात्मा गांधी, त्यांच्याच विषय असलेलं हे एक सुंदरसं असं भाषण महात्मा गांधी भाषण करणार आहे यश हनवते.
1: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचा जन्म जयंती ही राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जाते. अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले. यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते 1915 भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. त्यांनी चंपारण्य सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यासारख्या महत्त्वाच्या चळवळीचे नेतृत्व केले. ब्रिटिश राजवटी विरुद्ध त्यांनी लढा दिला. गांधीजींनी मद्यपानाला विरोध दर्शवला. धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. महिलांचा आदर केला पाहिजे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा गांधीजींचा हेतू होता. भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टी विरुद्ध सातत्याने आवाज उठवला. हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. हरिजनांना समाजात समान दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. गांधी जयंती निमित्त बापूच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो. राजघाट हे गांधीजींचे समाधी स्थळ आहे. गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात.
0: आता एक आपण सुंदर असं गाणं ऐकणार आहोत, केशवा माधवा तुझ्या नामात अरे गोडवा. या गौरी मुळे हिने महाराष्ट्रामध्ये यश संपादन केलं. ते यश संपादन कुठे केलं? राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संघटनेने आयोजित केलेल्या अंधकल्याण सप्ताहामध्ये गजानन महाराज संस्थान शेगाव येथे हा अंधकल्याण सप्ताह साजरा झाला आणि त्या ठिकाणी जवळपास 25 शाळांना निमंत्रण होतं आणि त्या शाळा तिथे आल्या होत्या. 476 विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि त्या 476 विद्यार्थ्यांमध्ये ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकावर आलेली आहे. मित्रांनो, ऐकूया तिचंच हे गाणं, केशवा माधवा तुझ्या नामाचा रे गोडवा.

0: बालदोस्तांनो, ऐकलात ना सुंदरसं असं गाणं? मग आता आपण एक इंग्रजी कविता ऐकूया. इंग्रजी कविता कोणती? इयत्ता तिसरी मधली सालोमन ग्रँडी बोर्नॉन मंडी ही कविता आपल्या समोर घेऊन येतोय. इयत्ता तिसरी मधला परमजित सिंग रामगडिया. मित्रांनो, सातच दिवसात त्या सालोमन ग्रँडी यांचा जन्म, मृत्यू, लग्न कसं कसं होतं ते आपल्याला तो आपल्या कवितेतून सांगणार आहे. ऐकूया परमजित सिंग रामगडिया.
1: सालोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे, क्रिश्चियन ऑन ट्यूसडे, मैरिड ऑन वेडनेसडे, टू किल ऑन थर्सडे, वर्स ऑन फ्राइडे, Dead on Saturday, buried on Sunday. That was the end of Solomon Grandy.
0: बालदोस्तांनो, आतापर्यंत आपण भाषण, कविता, गाणी सगळे ऐकलेले आहेत आणि त्याआधी एक गवळण पण ऐकलेली आहे, हो की नाही? मग आता आपण पुन्हा एक गवळण ऐकूया. कृष्ण गवळणीचा फार प्रिय कर आणि गवळणी त्याला खूप आवडतात. दही दूध लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी कृष्णाला आवडतात म्हणजे काय? मथुरेला जाणाऱ्या ज्या गवळणी असतात ना, त्या कृष्णाला खूप आवडतात. तर अशाच प्रकारची दही दूध लोणी ही गवळण आपल्या समोर सादर करत आहे प्रबुद्ध भद्रे, भावना निंबाळकर आणि गौरी मुळे. ऐकूया त्यांच्याच आवाजात.

आता आपण ही गवळण ऐकली. ही गवळण कशी वाटली, हा कार्यक्रम कसा वाटला, तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका. हा कार्यक्रम सादर केला होता निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड. संगीत दिलं होतं पंकज शिरभाते यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम. कार्यक्रम दिग्दर्शन मुख्याध्यापक बी एम इबितवार. या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं होतं रामराव जोजार यांनी. भाषण निर्मिती केली होती संजय पाटील यांनी.

0: आणि बालमित्रांनो, याबरोबरच आजचा आपला गंमत जमत हा कार्यक्रम आम्ही इथं समाप्त करीत आहोत. बरं तर बालमित्रांनो, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्ते.
1: आताच आपण बालमित्रांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, गंमत जम्मत.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळच्या 11:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मानवी जीवनात योगाचे महत्व याविषयी योगगुरु डॉ मधुकर भारती यांची राहुल अत्राम यांनी घेतली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल अत्रामचा नमस्कार. श्रोते हो, मराठीमध्ये खूप छान अशी म्हण आहे, आरोग्यम धन संपदा. आरोग्य हेच आपले खरं म्हणलं तर धन आहे. आरोग्य उत्तम राहिलं तर आपण सर्व गोष्टी चांगल्या रीतीने करू शकतो, आपलं जीवन सोप्या पद्धतीने जगू शकतो, आपल्या आयुष्यातला महत्वाचा मार्ग आपण शोधू शकतो, आपल्या आयुष्यामधले येणाऱ्या समस्या आहे, प्रश्न आहे, याला सोडवण्यासाठी देखील योग एक महत्वाची भूमिका पार पाडते. एवढंच नाही तर आपल्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला कितीचं महत्व आहे, आपल्या इतिहासामध्ये देखील लिहिलेलं आहे, आपल्या पुराणांमध्ये दिलेलं आहे की योगामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किती बदल घडू शकतो, योगामध्ये किती ताकद आहे आणि ही योग व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. हे ज्ञान साधनेच्या माध्यमातून, व्यक्तीचा स्वभावाच्या माध्यमातून, त्याच्या विचारसरणीच्या माध्यमातून, एकंदरीत व्यक्तीचा विकासामध्ये योग किती महत्वाची भूमिका पार पाडते हे आपल्या इतिहासामध्ये आवर्जून लिहिल्या गेलेल्या आपण वाचलेलं आहे. पण आता सध्याच्या काळामध्ये आपण असं बघतो की व्यक्तीचे जीवन धावपळीचं झालेले आहे, आपल्यापाशी वेळ नाही म्हणतो आपण, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दुर्लक्ष केलं जातो किंवा अंगावर काढलं जातं. पण 10-15 मिनिटाचा जर आपण आपल्या आयुष्यातला वेळ आपल्याला देऊ शकत नसेल तर मग आरोग्य आपल्याला साथ कशी देईल, हाही प्रश्न आहे. आणि याच माध्यमातून

0: 21 जून तो आपला 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे 2026 आणि या विषयाच्या अनुषंगाने सखोल या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी या विषयाला न्याय देण्यासाठी आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण बोलवलेले आहेत जे या क्षेत्रामध्ये किमान आज 20-25 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना योगच्या संदर्भात इत्यंभूत माहिती आहे, सखोल अभ्यास आहे. असे आपले योग तज्ञ योग गुरु डॉक्टर मधुकर भारती सर ज्यांनी त्यांच्या माध्यमातून आयुष मंत्रालय भारत सरकार इथे प्रशिक्षक म्हणून आहेत आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांचा सहभाग आहे. योग सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांनी ज्या ज्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या सर्व लोकांचा योगच्या दृष्टिकोनातून किती त्यांच्या आयुष्यात बदल झालेला आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सोबतच 2007 पासून योग प्रशिक्षक म्हणून सर काम करत आहे. एवढंच नाही तर 2015 पासून जिल्हास्तरीय शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना योगचं महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. अशी आपल्या योग गुरु डॉक्टर मधुकर भारती सर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: माझा प्रश्न असा आहे की 21 जून हा आपला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, मान्य आहे, पण आज जवळपास तुमचं 50 वय, आपण म्हणतो की शिक्षणाला वयाचं बंधन नसते, तुम्ही योगकडे कसं का वळला? तुमच्या मनामध्ये हा विचार काय आला की मी आता योगकडे वळलं पाहिजे आणि योगच माझं आयुष्य बदलू शकते किंवा इतरांचं बदलू शकते, तर हे भूमिका कशी काय आली तुम्ही घ्यायचं ठरवलं की आपण या मार्गाने चाललं पाहिजे?
1: प्रथमतः आपण एक प्रार्थना घेऊया आणि त्यानंतर मग त्याला प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ओम संगच्छद्वम

0: ते या प्रार्थनेचा अर्थ आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ, आम्ही एका विचाराने राहू, एकच विचार बोलू, आमचे मन एक असो. आमच्या पूर्वजांनी एकत्र येऊन फार मोठे यश संपादन केले आणि त्याचा पाईक त्याचे पात्र बनण्याचं आम्ही ते यश मिळवू, असा हा ऋग्वेदामधली ही प्रार्थना. आता मी या क्षेत्रामध्ये वळण्याचं कारणही असंच आहे की मी आरोग्य विभागामध्ये काम करत असताना आरोग्य विभाग उपचारावर काम करतो आणि त्रिस्तरीय आहे तिथे की प्रतिबंधात्मक पण आहे. जसं की आपण लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीपासून संरक्षण मिळावं म्हणून लस देतो त्याला,
1: बरोबर
0: 5 वर्षांमध्ये 7 लस साधारण देतो, ते प्रतिबंध आहे. पण याही पेक्षा वेगळा प्रतिबंध म्हणजे प्रतिबंधात्मक गोष्टीकडे आपल्याला होमिओस्टेसिस कसं आणता येईल, आपलं आरोग्य कसं राखता येईल, म्हणजे रोग होऊच नये यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि यासाठी म्हणून पतंजलीनं एक सूत्र दिले, हे यम दुःख अनागतम, म्हणजे जे भविष्यात येणारे जे काही दुःख आहेत ते टाळता येऊ शकतात आणि ते टाळता कसे नेतात, तर प्रतिबंध करून. मग तो प्रतिबंध कशाचा आहे, तर योगाला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे योगाच्या प्रक्रिया आहेत त्याचा जर आपण आपल्या कुवतीनुसार वापर केला तर आपण निश्चितच आयुष्यभर निरोगी राहू शकतो असं मला जाणवलं आणि म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो.
1: अच्छा सर, 21 जून आपला हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे बरोबर, यावेळेस योग दिनाचं काय विशेष घोषवाक्य आहे आणि त्याचसोबत योग म्हणजे नक्की काय?
0: आता 21 जून हा जो काही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो तो 12वा आहे
1: बरोबर,
0: आणि याची जी सुरुवात जे झाली असेल तर ती 21 जून 2015 यापासून आपण साजरा करतोय. आणि हे साजरा करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो आहे योगाचा प्रसार प्रचार करून त्याच्या लाभाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 जून हा दिवस साजरा केला जातो. आणि प्रत्येक वर्षी याचं एक घोषवाक्य असतं
1: बरोबर,
0: आणि यावर्षीचं जे काही घोषवाक्य आहे ते खूपच चांगलं आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग.
1: अच्छा,
0: अर्थातच निरोगी वृद्धत्वासाठी योग हे घोषवाक्य आहे. आता दरवर्षी जनजागृत करण्यासाठी एक विशिष्ट थीम आहे आणि या थीमवर साजरा केला जातो आणि या वर्षीच्या थीमचा अर्थ पण तसाच सोपा आहे, योगाच्या माध्यमातून आपण केवळ दीर्घायुष्यच नव्हे तर निरोगी आणि सुदृढ जीवन जगू शकतो आणि हा विषय दीर्घायुष्यावर तसेच निरोगी राहण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर भर देतो. म्हणजेच आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत निरोगी आणि तंदुरुस्त असले पाहिजे. वाढते वय थांबवणे शक्य नाही, पण यंदाच्या योग दिनाची थीम आपल्याला ते जागवायला आणि उत्साह वाढवायला नक्कीच मदत करेल.
1: सध्या मी म्हटलं तुम्हाला की धावपळीचं युग आहे, लोक म्हणतात आम्हाला खायला वेळ भेटत नाही, आम्हाला फिरायला वेळ भेटत नाही, की आरोग्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय तर म्हणतात पैसा. पण आरोग्य चांगलं नाही राहिलं तर पैसा काय कामाचा? तर योगचं महत्व सांगताना काय सांगाल आपण?
0: तर आपल्याकडे दिवसभरामध्ये 24 तास आहेत, किमान आपल्याला दिवसातून त्या 24 तासापैकी 20

0: ते 40 मिनिट दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला देता येतातच.
1: बरोबर.
0: आणि ते द्यायला काही हरकत नाही कमीत कमी. आता यामध्ये कसं, या 20 मिनिटांमध्ये तसं जर तुम्ही एक तासाचा जर योग अभ्यास करायचं ठरवलं तर 60% वेळ तुम्ही तुमच्या प्राणायाम आणि त्या क्रियेसाठी देणं अपेक्षित असतं. 40% वेळ हा आसनासाठी द्यायला पाहिजे, तर तुम्हाला त्या अर्थानं तुमचं ते हेल्थ मेंटेन करतं. आता 20 मिनिटांमध्ये किंवा 40 मिनिटांमध्ये करायचं असेल तर कमीत कमी एवढा वेळ मिळतो. मग त्यामध्ये काय करायचं, सूक्ष्म व्यायाम आहेत काही, आणि त्यानंतर सूर्यनमस्काराचे 12 आवर्तन नाही झाले तर 3-4 आवर्तन करता येतील. त्यानंतर कपालभातीचं 1-2 आवर्तन करता येईल.
1: बरोबर.
0: अनुलोम विलोमचं 2-1 आवर्तन करता येईल. भस्त्रिका प्राणायाम एवढं जरी तुम्हाला रोज करता आले तरी दिवसभराचा उत्साह आपल्याला
1: कायम
0: टिकून ठेवता येतो आणि एवढा वेळ नक्कीच मिळतो.
1: नक्की. विशेष म्हणजे आपण असं बघतोय आता सध्या आपल्या तरुणाईला, युवा वर्ग आहे ना, या क्षेत्राला यायचं असेल युवकांना विशेष म्हणजे की आपल्याला आता करिअरच्या संधी खूप आल्या सर. आता स्पर्धा परीक्षा आहे, इंजिनिअरिंग आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, वेगवेगळे क्षेत्र आहेत. पण जर योग माध्यम घेऊन विद्यार्थ्यांना युवकांना याच्यामध्ये करिअर करायचं असेल, घडवायचं असेल तर कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहे आणि ती संधी कशा उपलब्ध होऊ शकत्या?
0: चमत्काराच नमस्कार असतो.
1: बरोबर.
0: बरोबर. याच्याकडे काहीतरी असेल तरच, म्हणजे एका झाडाला फळ आहे त्यालाच दगड
1: दगड मारले जातात,
0: गुळाकडेच मुंगळे लागते.
1: बरोबर.
0: तसं तुया योगाकडे यायचं असेल तर का, तर 2016 योगाची थीमच ठेवलेली होती त्यांनी, म्हणजे कनेक्ट द युथ, म्हणजे तरुणांना जोडून घ्या.
1: वा.
0: आणि त्या अंतर्गत आजच्या तरुणाईसाठी योग क्षेत्र केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता एक अब्जावधी रुपयांचा जागतिक उद्योग आणि विज्ञान आधारित करिअरचा एक उत्तम पर्याय बनलेला आहे. पूर्वी केवळ आध्यात्मिक साधना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगाकडे आता एक शास्त्रीय, वैद्यकीय आणि व्यावसायिक करिअर म्हणून पाहिले जात. आता योग क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी कुठल्या हे माहिती असणं
1: गरजेचं.
0: उदाहरणार्थ जगातल्या अनेक देशांमध्ये 2017 पासून सांस्कृतिक राजदूत म्हणून योग प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाते 3 वर्षासाठी, आणि त्याला शासनाचं मंथली पगार असते साधारणतः नियर अबाउट 3 लाख रुपये पर महिना.
1: अच्छा. महिन्या
0: राहणं बिणं वेगळं.
1: अच्छा.
0: त्याचं तिथलं ते.
1: अच्छा.
0: आणि 3 वर्षासाठी ही संधी दिलेली असते. ते करण्यासाठी YCB योगा सर्टिफिकेशन बोर्डची लेवल 3 परीक्षा दिली, पास असलं उत्तीर्ण असलं, सामान्य परीक्षा आहे, त्याला काही वेगळं हेल करावं लागतं. तुमच्याकडे योगाचं ज्ञान आहे तर तुम्ही ते देऊ शकता.
1: अच्छा.
0: आणि मग YCBच्या वेगळ्या लेवल्स आहेत, त्या लेवल्स करून आपले म्हणजे योग थेरपी पर्यंत वेगळ्या लेवल्स आहेत त्या.
1: अच्छा.
0: त्यात तुम्हाला ती केल्यानंतर वैयक्तिक तुमचा इथे योगाचा वर्ग घेता येतो.
1: म्हणजे सर याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की डिग्री आहे, पीजी डिग्री आहे, मास्टर डिग्री आहे, PhD आहे, मग असे प्रकार पण असेल ना याच्यामध्ये?
0: त्याच्यामध्ये 12वी झाला आपण, BSc योग सायन्स आहे, MSc योग सायन्स आहे, BA आहे, MA आहे, तेवढंच नाही तर UGC नेट इथपर्यंत ते गेले. म्हणजे वेगळे विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, रामटेकला कविगुरु कालिदास विद्यापीठ आहे, तिथे हे सगळं चालतं आणि इतर जसे अभ्यासक्रम आहेत तसं तिथे चालतं.
1: अच्छा.
0: त्या दृष्टिकोनातून आणखी ज्या काही संधी आहेत त्या मला इथं बोलणं गरजेचं वाटतं. योग थेरपिस्ट म्हणून तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे
1: या क्षेत्रामध्ये.
0: हा. त्यानंतर कॉर्पोरेट वेलनेस ट्रेनर म्हणून तुम्हाला संधी आहे. त्यानंतर योगा एंटरप्रेन्युअर आपण म्हणतो याला उद्योजक, किंवा युट्यूब डिजिटल योगा जे काही इन्फ्लुएन्स म्हणून तुम्ही काम करू
1: शकता,
0: किंवा शासकीय नोकऱ्यामध्ये आता बऱ्याच राज्याने शालेय स्तरावरला एक शिक्षक, माध्यमिकला एक आणि उच्च माध्यमिक म्हणजे 12वीला आणि ग्रॅज्युएशनला अशा योग शिक्षकाची पण तिथे नेमणूक केलेली आहे आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत. त्यानंतर स्पोर्ट्स योगा कोच म्हणून देखील खूप चांगली संधी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नुसत्या याच संधी झाल्या परंतु संशोधनाला पण खूप वाव
1: आहे.
0: याच्यामध्ये योगाच्या परिणामांचे जे वैज्ञानिक परिणामीकरण करण्यासाठी सायंटिफिक ज्याला आपण व्हॅलिडेशन म्हणतो तर संशोधन क्षेत्रामध्ये प्रचंड वाव आहे. आणि याच्यामध्ये तरुणाला क्लिनिकल रिसर्च, योग सायकोलॉजी असेल किंवा योगाचे प्राचीन ग्रंथाचे संपादन असेल याच्यावर करता येईल. आणि नामांकित भारतामध्ये संस्था पण आहेत, जसं की कवलधाम लोणावळा आहे, YSV बेंगलोर आहे, मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान दिल्ली आहे, द योगा इन्स्टिट्यूट मुंबई आहे.
1: अच्छा. याच्यामध्ये आता सध्या योग या क्षेत्रामध्ये असंख्य ऑप्शन्स आलेले आहे की ज्यामधून विद्यार्थी करिअरच्या संधी उपलब्ध झाली आहे किंवा या क्षेत्रामध्ये आपलं करिअर चांगल्या रीतीने योग्यरित्या मिळू शकतो. बरोबर.
0: अगदी बरोबर.
1: खूप. सर आपण असं म्हणतोय की माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट वेळेनुसार मिळत नाही. बरोबर आहे. जर तुम्ही वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्व देईल, तुम्ही आरोग्याला महत्व दिलं तर आरोग्य तुम्हाला महत्व देईल. बरोबर.

0: तर मला सांग सर, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कोणती महत्वाची भूमिका पार पाडते, कशी पाडते?
1: त्याच्यामध्ये आपण जर असं पाहायला गेलं तर सध्याचं जे जग आहे ते घड्याळाच्या काठावर चालतं,
0: धावपळीचं
1: जग आहे. आणि तुमची इच्छा असो नसो आपण ताणतणावाखाली जातोच.
0: बिलकुल.
1: आणि जे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत तिथे ते तुम्हाला जाणवत असेल की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठे मोठे पदावर जे कार्यरत अधिकारी
0: वर्ग आहे
1: त्यांना दर आठवड्याला मानस उपचार
0: तज्ञाकडे
1: जावं लागतं. आणि मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर योगामध्ये ध्यान नावाची एक प्रक्रिया आहे की ध्यान प्रशांतक म्हणून खूप काम करतं.
0: अच्छा.
1: आणि दुसरी गोष्ट आहे प्राणायाम आणि आसन, यामुळे मेंदूतील पेशींना सक्रिय ठेवतात ह्या तिन्ही गोष्टी, ज्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहते आणि मानसिक शांतता लाभते. त्यानंतर योगामध्ये दुसरा एक कन्सेप्ट खूप चांगला आहे, आपलं चित्त प्रसन्न असावं आपल्याला प्रत्येकाला वाटतं.
0: बरोबर.
1: आणि चित्त प्रसादन भावना चतुष्टय नावाचं एक आहे, मैत्री करुणा मुदितो उपेक्षा नाम सुख दुःख पुण्य पुण्य विषयानाम भावना. सुखाशी मैत्री करावे, दुःखाशी करुणा, जे काही अनिष्ट गोष्टीत ज्याला आपण पापकर्म म्हणतो त्याच्याशी उपेक्षा, हे भाव जर आपण आपल्या मनामध्ये जाणवले तर तुमचं चित्त प्रसन्न होणार
0: आहे.
1: या गोष्टीचा आपल्याला नक्कीच मानसिक शांतता मिळवून देण्यासाठी फायदा होतो.
0: सर, एकंदरीत आपण असं म्हणतो की सगळीकडे आता टेक्नॉलॉजी वाढली आहे सर, टीव्ही मोबाईल लॅपटॉप हे ते सगळं बघतो आपण आणि लोक तासन तास स्क्रीनवर काम करत. आजकाल मुलं ट्युशन्सला जातात, क्लासेसला जातात, तासन तास 8 तास स्क्रीनकडे बघावं लागते त्यांना, किंवा कम्प्युटरवर बसून आपण ऑफिसमध्ये काम करतो, तर याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्याधी निर्माण होते.
1: हो.
0: कसं मानाची दुखणं आहे, कमरेचं दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, हातपायाचं दुखणं आहे, टोंगळी दुखणं आहे. फक्त हा फक्त पुरुषांमध्ये नाही सर, तर महिलांमध्ये पण आहे. बरोबर.
1: अगदी बरोबर.
0: आणि आता असं काही वयाचं बंधन राहिलं नाही सर की हे दुखणं म्हणजे 60 वर्षानंतर येईल, 15 वर्षानंतर येईल असं नाही. आज ह्या व्याधींमुळे पूर्ण आयुष्य लोकांचं बर्बाद झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला या स्टेजपर्यंत जायचं नसेल तर सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे योग. तर मला एक सांगा सर, या बैठकी व्यवसायामध्ये बैठकी कामामुळे शारीरिक व्याधी जे निर्माण होते योगच्या माध्यमातून आपल्याला कशी कमी करता येईल?
1: बैठे काम जास्त झालेले, तासन तास बसावं लागतं आणि त्यामुळे पाठदुखी असेल, मानदुखी असेल, लट्टपणा असेल,
0: डोळेदुखी
1: असेल, ही सगळ्या गोष्टी येतात. आणि या सगळ्यावर वेगवेगळा उपचार करण्यात बसण्यापेक्षा एकच उपचार आहे, तो म्हणजे योग. आता तो योग काय करावा तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगली जी प्रक्रिया आहे ती सूक्ष्म व्यायामाची आहे. म्हणजे अगोदर आपल्याला सूक्ष्म व्यायामानं शरीरामधला जो सांधेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याला मोकळे करायचे आणि रक्त संचार संपूर्ण शरीरामध्ये मुख्य प्रवाह त्याचा चांगल्या प्रकारे होईल, ब्लड सर्क्युलेशन, याच्यामुळे सूक्ष्म व्यायाम मदत करतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला सूर्यनमस्कार याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं की तो सर्वांग सुंदर व्यायाम म्हटला जातो.
0: बरोबर आहे.
1: शरीर मन आणि अध्यात्म या तिन्हीला जोडणारा एक प्रक्रिया ती आहे सूर्यनमस्काराची. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आता मानदुखी असेल, लट्टपणा असेल, साधारणतः 80% पॉप्युलेशनमध्ये कमरदुखी पाठदुखीचे प्रॉब्लेम,
0: 100%.
1: मग याच्यासाठी आपल्याला हे टाळायचं असेल तर 4 स्थितीतले किमान 1 ते 2 आसन करता आले पाहिजे.
0: तुम्ही हे बोलणार सा, एक छोटासा अजून त्याच्यामध्ये उपप्रश्न माझा असा आहे, बरेच वेळा काय होते सर कार्यालयामध्ये काम करत असताना असं कोणते आसन आहे का किंवा थोडस आपल्याला 5-10 मिनिटांसाठी रिलॅक्सेशन करून घेता आणि परत आपण कामावर पूर्ववत काम करू शकतो? कारण खुर्चीवर बसून आपण लॅपटॉप करतोय किंवा कॉम्प्युटर काम करतोय, कधी कधी असं होतं अर्धा 1 तास काम केल्यावर मानदुखी पाठदुखी सुरू होते, पण थोडस एखादी 5 मिनिटांसाठीचं रिलॅक्सेशन असं काय आहे का सर योगाच्या माध्यमातून जे तुम्ही सांगाल?
1: नक्कीच आहे. सिटिंग इज ए सेकंड स्मोकिंग म्हटलं जातं.
0: बरोबर.
1: म्हणजे आपण चुकीचं जर बसलो, बसण्याची किंवा उभारण्याची पद्धत जर आपली उभा राहिलो तरी आपण दोन्ही पायावर समान वजन देऊन उभा राहत नाही.
0: बरोबर आहे.
1: एका पायावर कुठेतरी असतो किंवा जिथे उभा राहिला त्या पृष्ठभागाला आपलं बॉडीचा एखादा पार्ट लावून उभा राहतो.
0: बरोबर.
1: तर हे टाळायचं आपल्याला, दोन्ही पायावर समान वजन देऊन उभा राहा, बसत असताना कंबर पाठ माने कशी सरळ राहील हे ठेवायचं. आता हे केल्यानंतरही आपण ज्या बैठक स्थितीमध्ये आहोत किंवा ज्या स्टँडिंग मध्ये आहोत, जे काही काम करणार आहोत, 1 तासापेक्षा जास्त त्या स्थितीमध्ये थांबायचं नाही. 1 तास झाला की ती स्थिती बदलायची आणि सामान्य आपण जसा आळस देतो बघा तसं काहीतरी शरीराला रिलॅक्स वाटेल असं. हात पायाला काय करायचं, कमरेवर हात ठेवून पायाला मागे पुढे करा, हाताला मागे पुढे करा किंवा शरीराला मागे पुढे वाकवा, ही सगळ्यात सोपी
0: पद्धत आहे. छान सर, आपण असंही बघतो की ऋतुमानानुसार देखील आरोग्यावर परिणाम होतो, है की नाही?
1: खरं.
0: मग ऋतुमानानुसार कोणाला एलर्जीचा प्रॉब्लेम आहे, कोणाला खोकला आहे, सर्दी आहे, असं असंख्य ऋतुमान बदलला की लगेच जाणवतं आपल्याला. बरोबर. तर यामध्ये योग काय भूमिका पार पाडतो?
1: बदलतुनुसार काय होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती
0: कमी होत जाते,
1: कमी जास्त होत राहते. उदाहरणार्थ एक फॅमिली आहे, त्याचे 5 मेंबर आहेत आणि ते पर्यटनला गेलेत.
0: बरोबर.
1: 5 पैकी 1 किंवा 2 दोघांना सर्दी होती.
0: बरोबर.
1: बरोबर. बाकीच्या 3 नाही, एकाच वातावरणात.

0: त्याचं कारण असं की त्या वातावरणामध्ये जे काही रोगजंतू आहेत त्याच्याशी लढण्याची जी काही आपली रोगप्रतिकारक शक्ती ती कमी अधिक आहे,
1: इम्युनिटी पॉवर.
0: आणि मग याच्यासाठी तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या श्वसन जे आहे फुफ्फुस याची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे. त्याने काय होईल, आपल्याला आपण पाहतो की श्वासाद्वारेच अनेक प्रकारचे रोगजंतू फुफ्फुसामध्ये जातात.
1: बरोबर.
0: आणि आपण जेव्हा श्वासोश्वास करतो तेव्हा फुफ्फुसाचा 100% वापर करत नाही.
1: अच्छा.
0: 5 ते 6 लिटर आपल्याला ती कॅपॅसिटी आहे. साधारणतः फुफ्फुस जर असं तुम्ही बाहेर काढलं ते आलुवेलाची संख्या बघितली तर किती दूर जाईल, सगळ्यात लांबचा मोठा ऑर्गन येते तसं जर पाहिलं तर. आणि त्याला भरताना आपण अर्धच भरायला, मग जसं आपल्या घरामध्ये एखादी आडगळीची खोली असते ती नेहमी उघडत नाही, तिथे आपल्याला जाळ्या झालेल्या दिसतात, तसं हे जे काही फुफ्फुसाचा न वापरलेला भाग आहे पूर्ण क्षमतेने आपण श्वसन करत नाही, त्यामुळे काय होतात हे जे जंतू आहेत ते त्याच्यामध्ये घर करून राहतात आणि तुमची इम्युनिटी कमी झाली कुठल्या कारणानं वातावरण बदलल्यामुळे की मग हे वर येतात.
1: अच्छा.
0: आणि मग याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती प्राणायाम.
1: प्राणायाम सर आपण असे बघतो की आजकाल लोकांना उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, आम्ही असं बी ऐकलंय योग माध्यमातून कुठेतरी याला आपण खूप कमी प्रमाण करू शकतो बीपीचं शुगरचं, तर या संदर्भात काय सांगणार सर?
0: मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे एक झालं की दुसरं येतच.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं असं, एखाद्याला मधुमेह झाला तर त्याच्या किडनीवर थोडाफार परिणाम होणार.
1: बरोबर.
0: त्याला बीपीचा त्रास होणार, त्याचं कोलेस्ट्रॉल वगैरे, म्हणजे ह्या गोष्टी त्या अनुषंगाने येतात त्याच्याशी रिलेटेड. आणि मधुमेह जगामध्ये राजधानी असल्यासारखं.
1: बरोबर.
0: आणि मग हे जे आहे तर ही काही व्याधी कशी आहे, तर तुम्ही जसं आपण एखादी आपली गाडी आहे तर ती कंपनी तुम्हाला ठराविक पिरियडला फोन करून अलर्ट करते की तुमची तारीख आले सर्व्हिसिंगला या.
1: बरोबर. बरोबर.
0: पण आपल्या देहाची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नसतो.
1: बरोबर.
0: मग देहाची सर्व्हिसिंग करण्यासाठी रोज तुम्ही 1 अर्धा तास 20 मिनिट 40 मिनिट 1 तास जर दिला तर मधुमेह ही कशी तुमची जीवनशैलीजन्य विकार म्हणता येईल त्याला. आपण जे आपल्या दिनचर्या आहे, किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो, किती वाजता जेवण करतो, याच्यामध्ये जर तुम्ही तंत्र नाही ठेवलं तर ते मधुमेह नावाची विकृती आपल्याला छुप्या पावला नाही येते. बरोबर आहे. मग हे टाळण्यासाठी आता एकदा मधुमेह झाला की दुसरं काय वाटतं आपल्याला की माझं लगेच कमी झालं पाहिजे.
1: बरोबर.
0: मधुमेहमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्त उपाशी राहायचं नाही, अति खायचं नाही. कारण समजा उपाशी राहिला तर योगाभ्यास केला किंवा व्यायाम केला तर तुमचा शुगर लो होईल आणि तुम्ही चक्कर.
1: बरोबर. बरोबर.
0: अति खाल्ल्यामुळे ते वाढणार आहे दोन्हीकडनं, ते हेच आहे. आणि उच्च रक्तदाबाचं जर आपण बघायला गेलं, जसं आता मधुमेहला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आसन आहेत, वेगळ्या प्रकारच्या शुद्धिक्रिया आहेत, तसं उच्च रक्तदाबासाठी ध्यान हे सर्वोत्तम आहे.
1: वा.
0: काही आसनं पण खूप चांगले आहेत, काही प्राणायाम पण त्याला भ्रामरीसारखे प्राणायाम पण उच्च रक्तदाबासाठी खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर योग निद्रा आहे, पण त्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली
1: तुम्हाला
0: ते करता नाही.
1: आज संपूर्ण देशामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योगचं महत्व पटलेलं आहे. विदेशामध्ये आपली ही भारतीय जी संस्कृती आहे, भारतीय आपला जो मूल्याचा ठेवा आहे, हा आज विदेशातले लोक आत्मसात करत आहे. बरोबर. आणि मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक आहे, विदेशी लोक आहेत, ते मोठ्या प्रमाणात आता योग आत्मसात करत आहेत, योग शिकत आहेत आणि इतर लोकांना योग करण्यासाठी प्रेरित पण करत आहेत. बरोबर सर. तर मला सांगा सर, योग गैरसमज आणि वास्तव काय? कारण लोकांच्या मनात योगला घेऊन खूप गैरसमज पण आहे, पण वास्तव हे आपल्या इतिहासमध्ये सांगितलेलं आहे, पण कुठेतरी आजकालची नवीन पिढी आहे जी ह्या वास्तवापासून कुठेतरी लोप पावली आहे किंवा दूर चाललेली आहे, तर गैरसमज आणि वास्तवा संदर्भात काय बोलणार?
0: हा खूप छान प्रश्न. तुझं आहे तुझं पाशी परी जागा विसरला अशी अशी खूप चांगली
1: म्हण आहे.
0: आणि ही जी काही योगविद्या आहे तिचं मूळ जे आहे ते भारतातच आहे.
1: बरोबर.
0: आणि मग ही भारतातली विद्या त्यांनी येऊन घेतली, ते शिकले आणि त्याच्यावरले धडे आपल्याला द्यायला. फॉरेन रिटर्न म्हणजे एखादा माणूस तिकडनं आला आणि आपल्याला शिकवलं तर
1: आपल्याला जास्त पडतं.
0: जास्त. उदाहरणार्थ आपले गोयंका गुरुजी, त्यांनी विपश्यना नावाची ध्यान पद्धती अडॉप्ट केली. ती कुठे जाऊन? म्यानमार जाऊन शिकले आणि भारतामध्ये येऊन मला वाटतं 100 वर त्यांनी ते केंद्र स्थापित केले. म्हणजे तिकडनं आलं तर ते आपलं. अरे गेलं कसं तिकडे?
1: ते महत्वाचं.
0: ते महत्वाचं
1: जाणून घेणं
0: आपलंच आहे, ते आपल्याला करणं गरजेचं. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही योगाविषयीचे समज आणि गैरसमज. लोकांना असं वाटतं की योग म्हणजे फक्त साधू संन्यासाठी आहे, ते आध्यात्मिक साधन आहे, किंवा योगामध्ये शारीरिक कसरती असतील. इथे काय करायचं आपल्याला योग करत असताना? एक सूत्र आहे हठयोगामध्ये, एक श्लोक आहे, अत्याहार प्रयासच प्रजल्पो नियमाग्रह जनसंग लवलेम षडवीर योग विनश्यति. आपल्याला नियमाग्रह टाळायचा आहे.
1: बरोबर आहे.
0: असंच केलं पाहिजे, शारीरिक कसरत नाही करायची. मला जसं आसन जमतंय का तसं मला करायचंय, मला जसं ध्यान एक

0: मिनिटाचं आहे का, अर्धा मिनिटाचं आहे का, काही क्षण बसतोय का मी, ते करा आणि ते चित्तवृत्तीचा निरोध करून करा.
1: बरोबर.
0: मला हे येत नाही असं नाही कराय, मी असंच केलं पाहिजे
1: असं काही ठरवलेलं
0: नाही का करू, त्याच्यानं काय होणार आहे तुम्हाला, तो तुमचा दूर गैरसमज होईल. आणि दुसरी गोष्ट, साधना हा वेगळा भाग आहे.
1: बरोबर.
0: ही योग साधना नुसती त्या
1: व्यायामाशी निगडीत नाही
0: आहे, याच्याशी नकार धरू, आपल्या जीवनशैली बनवा त्या.
1: बरोबर. बरोबर.
0: जीवनशैली बनवा योग साधनेला, तितकं पुरतं नाही. गैरसमज, नुसतं कोणी कोणी म्हणतं की योग म्हणजे नुसता प्राणायाम आहे, योग म्हणजे व्यायाम आहे, योग म्हणजे आसनम आहे, तेवढंच बघू नका. याच्यामध्ये कसं आहे की एक चार आंधळे आणि हत्ती, ज्याला ती गोष्ट दिसली शेपूट दिसलं दोरीसारखं, असं नाही म्हणायचं. म्हणून तो समज आपल्याला काढून टाकणं.
1: सर, एकंदरीत असं बघतोय की आता सध्या योगामध्ये खूप मोठा ट्रेंड चालू आहे सर, जिम करणं. जिम केल्यानं खूप लोकर आमची

0: आपल्या जीवनशैली बनवा त्या
1: बरोबर बरोबर
0: जीवनशैली बनवा योग साधनेला तितक्या पुरतं नाही गैरसमज नुसतं कोणी कोणी म्हणतं की योग म्हणजे नुसतं प्राणायाम आहे योग म्हणजे व्यायाम आहे योग म्हणजे आसनम आहे तेवढंच बघू नका याच्यामध्ये कसं आहे की एक चार आंधळे आणि हत्ती ज्याला ती गोष्ट दिसली शेपूट दिसलं दोरी सरकाय असं नाही म्हणायचं म्हणून तो समज आपल्याला काढून टाकणं
1: सर एकंदरीत असं बघतोय की आता सध्या युवकांमध्ये खूप मोठा ट्रेंड चालू आहे सर जिम करणं जिम केल्यानं खूप लवकर आमची शारीरिक वृद्धी वाढेल खूप आमची बॉडी बनेल मसल्स बनेल आणि खूप लवकर बॉडी फिटनेस होईल पण योग आणि जिम काही लोक जिम करतात काही लोक व्यायामचे प्रकार वेगवेगळे असतात पण व्यायामापेक्षा योग कसा वेगळा काय बोलणार याबद्दल
0: सर्वात महत्वाची गोष्ट तर अशी की साधा फरक जर सांगायचा असला एक एनर्जी गेन होते एनर्जी लॉस होते
1: बरोबर
0: आता मला साधं उदाहरण देतो नंतर मी माझ्या ह्याच्या विषयाकडे येतो आपण जिम मध्ये गेल्यानंतर काय करतो घाम गाळायलो
1: बरोबर
0: वेगवेगळ्या प्रकारचा आणि योगा करताना घाम गाळायचा नाही आपल्याला
1: बरोबर
0: म्हणजे एनर्जी तुमची थकवा जाणवतो का मी आता योगाभ्यास केला एक तासाचा दिवसभर माझ्याकडे उत्साह राहतो
1: बरोबर
0: जिम केल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर काय करतो तुम्हाला थकवा
1: शरीर थकलेलं
0: व्यायाम वेगळा जिम म्हणून नाही त्याचे वेगळे फायदे ते निश्चितच लाभदायक आहेत व्यायाम किंवा जिम हे तरुण लोक चांगल्या प्रकारे करू शकतात हे आपल्याला माहिती
1: बरोबर आहे
0: आणि वयमानुसार कार्यक्षमता कमी होत जाते
1: बरोबर
0: आपण पाहतो की खेळाडू आहेत 30 ते 35 वर्षापर्यंत खेळाडू हे निवृत्त होतात
1: बरोबर
0: आणि व्यायामामुळे थकवा जाणवतो तर योगाभ्यासामुळे ताजेतवाने वाढते योगाभ्यासातून मानसिक आणि बौद्धिक विकास साधला जातो स्मरणशक्ती कल्पनाशक्ती आकलनशक्ती सृजनशीलता एकाग्रता अशा बुद्धीच्या विविध पैलूंचा विकास सहज साधला जातो
1: बरोबर
0: तर व्यायाम प्रणालीमधून आपले ते साधले जातेच असं म्हणता येत नाही आपल्याला व्यायामामध्ये महागड्या साधनांचा वापर करावा लागतो मात्र योगासने हे केवळ शरीर माध्यम खुलू धर्म साधन शरीरच फक्त वापरले जातं
1: बरोबर
0: म्हणजे तुम्हाला तिथे जास्त खर्च करावा लागत नाही दुसरा त्याच्यात एकच सांगता येईल आपल्याला की तिथे तुम्हाला ट्रेनरची गरज लागते
1: बरोबर
0: इथे कसं योगाभ्यास एखादा मार्गदर्शनाखाली एखादी प्रक्रिया तुम्ही एकदा शिकलात की या विषयावर तुम्ही ती करू शकता
1: बरोबर
0: म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्ट्या देखील योग फायदेशीर
1: एकंदर सर आपण असं बघतोय की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आहाराचा खूप महत्वाचा भाग आहे सर भूमिका आहे योग्य वेळेवर योग्य आहार घेतला तर तुमची बॉडी मेंटेन असते आरोग्य चांगलं असते तुम्हाला कोणते आजार लवकर जडत नाही तुमची इम्युनिटी पॉवर चांगली असते ऋतुमान बदलला तरी तेवढा इफेक्ट होत नाही आपल्या शरीरावर तर आहाराचं आपल्या जीवनशैलीमध्ये काय महत्व असते आणि तो किती महत्वाचा असतो आहार योग्य वेळ घेणं योग आणि आहार कसा असावा
0: आपल्याला आहार आपला सात्विक असावा त्याच गुणाला आपल्याला वाढ होईल दुसरी गोष्ट महत्वाची अशी की जो शरीराला पुष्ट करणारा पुष्टीदायक आहे सुमधुर आहे स्निग्ध आहे आणि सात प्रकारचे जे काही धातू आहेत त्याला पोषण करणारा आणि मनाला प्रसन्न करणारा जो काही आहे तो आपल्याला आहार आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आहार घेत असताना मितहार नावाचं एक कन्सेप्ट योगामध्ये
1: महत्वाचं आहे
0: की सुस्निग्ध सुमधुर आहारस्य चतुर्थांश विवर्जिते भुंजते शिव संप्रते मितहार सोचते म्हणजे पोटाचा कॅपॅसिटी जर बघितली त्याचे चार भाग केले तर अर्धा भागच आपल्याला अन्नानं भरायचा आहे 25% भाग पाण्यासाठी
1: बरोबर
0: आणि 25% भाग हवेसाठी
1: ठेवायचा मानवाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर काही पथ्य पाळणं काही नियमावली बनवणं खूप गरजेचं आहे
0: गरजेचं आहे
1: आणि जर आपण ते नियमावली आणि पथ्याचा मार्गाचा उपयोग केला तर नक्कीच योगच्या मार्गाच्या माध्यमातून आपल्याला आरोग्यवर्धक जीवन जगता येईल आणि एक चांगलं जीवन जगण्यासाठी योगशिवाय दुसरा पर्याय नाही असं म्हणायला हरकत नाही सर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकांसाठी शालेय महाविद्यालय विद्यापीठ आहे या माध्यमातून लोकांपर्यंत योग अजून पोहोचलं पाहिजे यासाठी काय काय आपल्याला उपाययोजना करता येईल आणि आपण या योग दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काय आमच्या सर्व श्रोत्यांना संदेश देणार
0: योगाचा प्रसार आणि प्रसार करणाऱ्या लोकांना ते लाभाचं पाहून आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो आणि तो एका दिवसापुरताच केवळ मर्यादित न राहता वर्षभर ती योग ही जीवनशैली जीवन पद्धती म्हणून जगला पाहिजे आणि योग ही निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणारी एक चळवळ झालेली आहे आता आणि ते करण्यासाठी आपल्याला काही लोकांचा असा गैरसमज आहे की योग साधन ही उत्तर वयामध्ये करावीची आध्यात्मिक साधन आहे मात्र योगाभ्यासाचे दैनंदिन जीवनामध्ये महत्व पटवून देण्यासाठी शाळा महाविद्यालय त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा प्रिंट मीडिया आहे याच्याद्वारे आपल्याला योगाचा महत्व पटवून द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण योगाचे लाभ आहेत ते दिले जातील त्यानंतर आपल्या लाखो आकाशवाणी श्रोत्यांसाठी निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी योगाचा स्वीकार करावा निरोगी जीवन जगा म्हणजे दररोज योगासाठी काही मिनिटे काढा आणि आपले जीवन समृद्ध करा योगाशी जोडून घ्या आरोग्याशी जोडून घ्या आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करा योगामुळे आपल्याला आत्मविश्वास

0: ऊर्जा सकारात्मकता मिळते, तुमचे शरीर निरोगी राहो, तुमचे मन शांत राहो आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जावो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
1: छान, नक्कीच. आणि विशेष म्हणजे आपण जो म्हणतो की आरोग्यंधम संपदा, म्हणजे आपलं खरं जी संपदा आहे, संपत्ती आहे, ती आरोग्य आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या आरोग्याची काळजी फक्त दिवसातून 20-30 मिनिटं गेले तरी आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून येणारं पुढचं जे आयुष्य आहे, येणारी पुढची जी पिढी आहे, ही या पिढीला संस्कारित करण्यासाठी आणि त्यापर्यंत ही योगाची माहिती पोहोचवण्यासाठी आपल्यासारखे योग गुरु आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत, वेगवेगळे विद्यालय आहे, विद्यापीठ आहे जे आता निर्माण झालेले आहे, या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की भारतीय संस्कृती जी आपली आहे ती आपली जतन व्हायला पाहिजे. आपली ओळख इतरांपासून होण्यापेक्षा आपण आपली ओळख इतरांना करून देण्यासाठी प्रत्येकानं योग काय आहे काय नाही आहे समजून घेण्याची आज काळाची गरज झालेली आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण इथं आलात सर, आणि या विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती या चर्चेच्या कार्यक्रमातून या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी नक्कीच याचा फायदा आपल्या आकाशवाणीचेच नाही तर इतर सर्व स्तरातील जनतेला होईल अशी अपेक्षा करतो. आपल्याला देखील योग दिनाच्या शुभेच्छा देत मी आपली रजा घेते सर. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर, धन्यवाद.
2: आताच आपण 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मानवी जीवनात योगाचे महत्व याविषयी योगगुरु डॉक्टर मधुकर भारती यांची राहुल अत्राम यांनी घेतली मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचाराने मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्व जाणून

0: आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो, त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनाने सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच. तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योगनिद्रा. ही योगनिद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योगनिद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योगनिद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे. योगनिद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: म्हणू शकतो.
0: हा, ती सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 0.5 ते 1 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जी झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे. रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
0: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळे किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
1: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट, हे करू का ते करू, सतत दोन गोष्टींमधली एकाची निवड करणं, थोडक्यात काय आहे विविध विचार करणं, ही मनाची वृत्ती असते.
0: बरोबर.
1: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा एका सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असेल तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योगनिद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती

0: क्षणाला अनुभवते
1: ना भूत काळात जगते ना भविष्य काळात जगते.
0: अरे आता सामान्यतः आपण योगासन माहितीये म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात. योगासन करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल?
2: तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठेही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी हे सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योगनिद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योगनिद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योगनिद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आपण आपली योगनिद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योगनिद्रा हे कधीही स्वतःहून घेऊ नये. योगनिद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते अशा पद्धतीने कायम योगनिद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेने ते येऊ शकतो.
1: बरोबर.
2: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु सल्ल्यानं करावी.
0: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योगनिद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
2: अगदी बरोबर.
0: हा फरक इथं करता येईल.
2: हो, मनाला शांतता मिळते त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतो. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसन कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेवियरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
0: अरे वा छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
2: अगदी बरोबर.
0: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काही म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे, तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत
2: नाही. अगदी अगदी 100%.
0: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का? म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे.
2: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योगनिद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो.

0: संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा अगदी स्ट्रॉंग प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात इच्छा असतात तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीलाच कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळा मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं म्हणजे ठरवायचं असतं आधीच आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे जर मी अभ्यास केला तर होईन जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं समाजाच्या फॅमिलीच्या अगदी देशाच्या जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंट मधले पैसे मला यावेत असं बघताही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे सगळ्यात महत्वाचं काय आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे शुद्धिक्रिया असू दे त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं
1: बरोबर
0: हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी श्रद्धा आणि शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील हात पाय काही ना काही शारीरिक व्याधी असतात तर अशा वेळेला पीपी आसन म्हणा म्हणजे आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही
0: बरोबर
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात आणि ज्या वेळेलाही आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेलाही योगनिद्रा अशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकते आपल्याला
0: अगदी अगदी अशी अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योगनिद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती का ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योगनिद्रेचा अवलंब केलेला आहे तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला आलो होतो की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली माझ्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता
1: अरे
0: म्हणजे हा अनुभव आहे किंवा अजून एक मला योगनिद्रा म्हणजे हल्ली कसं आहे योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं आणि सर्व टेस्ट करून झाल्या दोघांचेही सगळे रिपोर्ट नॉर्मल होते त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते थकले होते आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी आणि मग त्यांना बाळासाठी संततीसाठी आम्ही योगनिद्रा ही थेरपी म्हणून वापरली आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांना एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल हे आम्ही पाहिलंय अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की
1: बरोबर
0: योगनिद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केले गेले
1: आता हे

0: शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही दोन उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीने होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही एक दोन सांगितलं.
1: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिने गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्स चा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणे एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणे ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगवेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला या लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो.
2: बरोबर.
1: पण तिकडे गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती. तिला कधी काय वाटलं तर तुझे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली USला पोहोचली. त्या युनिव्हर्सिटी नंतर ती पहिली इंडियन होती जिने त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथे पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढावी लागली.
2: बरं.
1: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचले. आणि तेव्हा ती म्हणजे मी रात्री मॅडम योग निद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिला सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
0: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअली योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
1: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतं. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणे. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो

0: असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श, आवाज हे अनुभवायचं असतं. आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये ब्रेन वर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही त्यांना ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय, तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझाईन माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीने ह्या ह्या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असेल तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे. ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून खूप दानधर्म करत आहे, लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य. किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथे घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात आणि ती एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांनी मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसेल, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रीभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7 परत धोरायला लागतात. कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. बरोबर. आणि ही जी विश्रांती ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. आम्हाला कधी कधी त्यांना थोडस हळवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणतात ना, तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंजमधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता येतात.
0: आणि वेळेनुसार पण समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलं त्यावरून असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील असं फक्त आपण करत जाणार.
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरुंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला
1: हवा.
0: त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणतात

0: प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतो त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने ते करू शकतो. पुन्हा एकदा मगासचाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योगनिद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल.
1: हा तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योगनिद्रा करता येणं काही शक्य नाही. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगवेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचा, रोज मला 5 तासाची योगनिद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश ध्यान, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यांसमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझाईन मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाले, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेले आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतात तर साहजिकच माझ्या रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योगनिद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
0: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 10 मिनिट अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की होईल,
1: आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
0: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीने विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो काय सांगाल एक शेवट.
1: मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं 1.5-2 महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला आलं तेव्हा त्यानं तो घडाघड म्हटला.
0: अरे
1: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींचंच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय समजा वांडलंय किंवा पाणी, साधं उदाहरण आपण पाणी पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपेल असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्यामागे सायन्स आहे व्यवस्थित, आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतो. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय, कारण आपल्याला बारीक खुट्ट आवाजाने

0: एक
1: कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड किंवा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मुलं कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उघडून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपल्या समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कुणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर ज्या उशाशी बसून तो गाणं झोपलेलं असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथे जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
0: म्हणजे हा एक फायदा,
1: हा खूप मोठा फायदा आहे
0: खरं तर.
1: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
0: नक्कीच.
1: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
0: फायदे काय होतील?
1: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाही. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
0: अगदी.
1: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
0: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. तुम्ही पण मला इथे बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे. श्रोतेह मैत्रिणींनो, आताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सगळ्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याहीपेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीर रूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढे जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे.

श्रोदेह मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीने या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नव चैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत

आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मुकुट यांचा. प्राणीमात्र उसतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशु पक्षी दुःख भय आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि बोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाट लवकर होते. गाई म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगाने सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झाला आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करेल. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खोकळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामे कामाचे क्षण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी इशस्त म्हणून स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात अनेक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं. तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सूरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झालीय. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मुघल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरे हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कविकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक. त्यांनी राग रागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीत प्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्री होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील.

0: मुद्दलांनी रागमाला रागमंजिरी सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभागाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजहान कालखंडात अहोबलाने संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टाने अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी मोहम्मद शाह रंगिले हा संगीत तज्ज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी खेळाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्प गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत राग तत्व विभोध हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आजतागायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनेसाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेच काय, पण समाजही संगीताकडे पाहण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटणीच्या मोहम्मद राजाने नगमते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे 2 हिरे जन्माला आले, पंडित व्ही व्ही पलुस्कर आणि पंडित विनू भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपीबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालय निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्र जीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजतागायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसाने सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचे सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलं. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून
1: श्रोतेहो मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश।
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कलवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
3: खूप आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो आम्ही असलेलं आम्ही कसलेलं तसं म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत। आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित

0: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.
1: FM बँड 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजते आकाशवाणी मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: पसरा सहा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. सौदी अरेबियात रियाद इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनील पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मक दृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचा रोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली

0: औषधच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनावेत ते व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचा सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनवणे.
2: पावसाळा लांबला आहे त्यात अन्नधान्याचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधून जलसाठा भेटू लागला आहे. त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15 ते 20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्याने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्टा, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, नालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 3 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्ट मधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणे तातडीने द्यावे. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा ताफा 7,500 पर्यंत वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे आदी मागण्यांसाठी बस कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली. तोडगा काढू पण संप मागे घ्या असं आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलं. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चंबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचा आढळून आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमण झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन

0: अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भोडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25 ते 30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला साई समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्की दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाई प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतरराष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेश जबलपुर इधर गैरिसन मैदान पर आयोजित योग दिनाचा कार्यक्रम सहभागी झाल्या। योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जशोदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली। याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला।
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला। सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला। नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला।

सोलापूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेर परीक्षा

0: 2026 ला कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रस्मों से तेरा हर रिवाज है.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागले. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची याच विषयाची माहिती आपण घेत आहोत. आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: सर, ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये बघितलं की आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ऍप्स असतील त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची तर गरज भासत नाही. एआयच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावर माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा ते शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा हे एआयच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणे एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतंय.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
2: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संशोधनामध्ये अपलोड केले तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरचे दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिकवताना त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचंय त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत, त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे. आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे, म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्गरचना, वर्गाची वातावरण निर्मिती सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संशोधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्समध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतो विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
2: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे.

0: करण्याच्या बाबतीमध्ये आपण खूप आतापर्यंत चर्चा केली की ऑनलाईन संसाधनं जी आहेत, साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्याचा वापर केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठं म्हणजे आंतरजालच आहे ते, त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथेपर्यंत पोहोचू शकतो. पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती. अशा ठिकाणी आपण ते व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होते, शिक्षण अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून जी माहिती मिळवायची ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण क्षणार्धात वापर करू शकतो. त्याचबरोबर जलद माहिती उपलब्ध करण्याचं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या खर्चाची बचत होते. दळणवळणामध्ये जाणारा वेळ आहे, प्रवासामध्ये जाणारा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि माहिती विस्तृत पद्धतीनं आपल्याकडे उपलब्ध होते. हा डिजिटल शिक्षणाचा खूप मोठा उपयोग म्हणायला हरकत नाही.
1: सर, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना एआयचा आणि नवनवीन ऍप्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर एआय आणि नवीन ऍप्समुळे शिक्षणात कोणते बदल झालेले आहेत?
0: आता एआय याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण जर बघितलं की पूर्वी ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं, त्यांचा पेपर तपासणं, त्यांचा निकाल तयार करणं, त्याचं माहितीचं विश्लेषण करणं हे खूप मोठं जिकिरीचं आणि वेळखाऊ काम होतं. आज तेच काम एआयच्या माध्यमातून काही तासामध्ये आपल्याला ते करता येतं. इकडं हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा एआयचा वापर करून आम्ही आता तसं एक कागल तालुक्यामध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार केलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले आहेत, टेबल कॉम्प्युटर. शिक्षक इकडे शिकवतात आणि क्विज देतात, विद्यार्थी बसून ती क्विज सोडवतात. ते सोडवलेली क्विज शिक्षक इकडे क्षणार्धामध्ये त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध होते आणि कोणत्या विद्यार्थ्याचा कितव्या नंबरचा प्रश्न चुकलेला आहे. 40 विद्यार्थ्यांमधले 13 नंबरचा प्रश्न चुकणारे विद्यार्थी किती आहेत, क्षणार्धात एका क्लिकवरती माहिती उपलब्ध होते. हा एआयचा झालेला वापर आहे. म्हणजे एआय हे तुम्हाला सपोर्टेड म्हणून ऑनलाईन शिक्षणामध्ये एक प्रभावी साधन आता बनलेलं आहे आणि शिक्षणामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. आणि त्याच्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आता आज सुद्धा आपण बघतो की विविध जे ऍप्स आहेत त्याच्यामध्ये त्या एआयचा वापर देखील प्रभावी रीतीने केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, त्याचं विश्लेषण असेल, एखादा घटक शिकवण्यामध्ये सुद्धा असेल. आता आभासी वर्ग केलेले आहेत, व्हर्च्युअल, म्हणजे एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जायची गरज नाही. जसं समुद्राची भरती ओटी हा घटक शिकवण्यासाठी समुद्राच्या काठाला विद्यार्थी जाऊन सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही. तशा प्रकारचा प्रसंग आभासी वर्गामध्ये आपण घडवून आणू शकतो आणि विद्यार्थ्याला वाटते की आपण तिथेच नेमकं ते समुद्राच्या काठाला आहोत आणि तशा प्रकारचा लाटांचा आवाज सगळं. हा एक बदल आहे, प्रचंड मोठा बदल आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि विविध ऍप्सचा केलेला बदल. याच्यामुळं हे सहज सोपं आणि कमी खर्चात कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रसंगाचे अनुभव आपण वर्गामध्ये देऊ शकतो.
1: सर, काहींच्या मतानुसार एआयमुळं आपला विद्यार्थी आपला पालक हा थोडा पंगू बनेल किंवा दुसऱ्यावर त्या फक्त एआय वरती अवलंबून राहून एक मानसिकरित्या अपंग बनेल अशी भीती वाटत असते, तर या

0: तुम्ही काय सांगाल?
1: बरोबर आहे. एआयचा वापर कसा करायचा, म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये मी सांगितलंच की ते एक चांगलं साधन आपल्या हातामध्ये दिलं आहे, पण त्याच्या आहारी न जाता त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल. एखादी गोष्ट एआय तुम्हाला एखाद्या नेत्यांच्या वरती भाषण सुद्धा तयार करून देईल, पण ते बोलता आलं पाहिजे, ती स्किल आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या माहितीचं जे आहे ना, ते दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा ते आपणच करायला पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्या आहारी न जाता शिकण्यासाठी त्याचा वापर कसा करता हे आपण बघितलं पाहिजे. एआय म्हणतो म्हणून आपल्याला म्हणून चालणार नाही, आपली सुद्धा तर्कशक्ती आपली सुद्धा बुद्धिमत्ता वापरून त्याचा अन्वयार्थ लावला पाहिजे आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन शिकलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जास्तीत जास्त एआयचा वापर करून त्याच्या आहारी गेलं म्हणजे ते काही शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. ते फक्त माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तसं नाही, त्याचा वापर करून आपल्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे, तरीच खऱ्या अर्थाने त्याचा आपण उपयोग आपल्या विकासासाठी केला असं मला वाटतं.
0: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगत होत चाललेच आहे, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला आहे?
1: एक म्हणजे त्याला सहज शिक्षणाची सोय उपलब्ध झाली, त्याच्यामुळं ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळं तो अनेक वेळा पाहू शकतो, अनेक वेळा ऐकू शकतो, अनेक वेळा त्याचा वापर करून शिकू शकतो. त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तो स्वतः शिकू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे स्वयं अध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागली, सेल्फ लर्निंग म्हणजे त्याचा वापर करून शिकण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली. साहजिकच त्याचा गुणवत्तेवर देखील परिणाम झाला. ज्ञान स्वतः शोधून मिळवणं त्याच्यामधला आनंद खूप मोठा असतो. दुसऱ्यांनी सांगणं, दुसऱ्यांनी सांगून शिकलेलं वेगळं आणि स्वतः शोधून शिकलेलं वेगळं, हा एक मोठा आनंद ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला मिळतो. आणि साहजिकच त्याची शिक्षणामधली रुची वाढते, रुचीमध्ये वाढ होते, त्याच्यामधल्या अधिकाधिक त्याला शोधण्याची संधी निर्माण झाल्यामुळं तो शोधतो आणि मिळवतो आणि ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातला आनंद सुद्धा घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला आपण काय चुकलेलो आहोत हे त्याला सुद्धा त्याचं परीक्षण देखील करण्याची सोय उपलब्ध आहे. म्हणजे मी एखादा घटक तयार केला, मी एखाद्या घटकाचा अभ्यास केला, ते कितपत बरोबर आहे, स्वतःची परीक्षा स्वतः घेऊ शकतो. आणि त्यामुळं आज आपण जर बघितलं की शिक्षकांना देखील ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी नेमका कुठं चुकतो, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न समजले जात नाही, त्याला कोणता घटक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे, त्या सोपा करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन आणि त्याची सोय उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. जलद मूल्यमापन करता येतं आणि त्यामुळं ताबडतोब एखाद्या विद्यार्थ्याला लगेच मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं भविष्यामध्ये त्याला घडवण्याची सुद्धा सोय आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याची सोय याच्यामध्ये उपलब्ध झालेली आहे.
0: सर, आता आपण सांगितलं की हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑनलाईन घेऊ शकतो, त्याचं मूल्यमापनही अगदी काही क्षणामध्ये करू शकतो, तर परीक्षा आणि मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने कितपत विश्वासार्ह आहे?
1: ऑनलाईन पद्धत आता तो बघतो की आपण शासन देखील काही परीक्षा आता ऑनलाईनच घेण्याचं ठरवत आहे, तिथं मानवी हस्तक्षेपाला वावच राहत नाही, त्यामुळे निश्चितच ती वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्हतेचं एक साधन बनलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा ही हजारो विद्यार्थ्यांची एकाच वेळी घेता येते, हा त्याच्यातला मोठा भाग आहे, मोठा फायदा आहे. त्याचा निकाल सुद्धा आपल्याला त्वरित लावता येतो. निकालाला वेळ लागला की समाजामध्ये आणि पालकांच्या मध्ये त्याच्यामधली विश्वासार्हता हळूहळू कमी व्हायला लागते. निकाल जसा उशिरा लागेल तसं असं म्हटलं जातं आणि निकाल लवकर लावला जातो. परत तो तयार केलेला ऑनलाईनवरचा निकाल तो अनेक वेळा बघता येतो, कुणालाही बघता येतो. आज घरी बसून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरती सुद्धा माझा निकाल काय लागलेला आहे की त्याला त्याच्या हातामध्ये उपलब्ध होतो निकाल क्षणार्धामध्ये. हा खूप मोठा फायदा आहे आणि त्यामुळे विश्वासार्हता आहे. आपल्याला किती मार्क्स कोणत्या विषयामध्ये कमी पडले, कोणत्या विषयामधले मार्क्स कमी झाले, हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये उपलब्ध आहे निकाल. आणि त्यामुळे ते एक त्याला विश्वासार्हते साधनच त्याच्या हातामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मला वाटतं की हे पारंपरिक परीक्षेपेक्षा हे एक विश्वसनीय साधन आहे असं मला वाटतं.
0: सर, तुम्ही सांगितलं की विद्यार्थी स्वतः जे प्रश्न तयार करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जे प्रश्न येतात त्याची उत्तरं शोधण्यामध्ये आणि ते उत्तर मिळवण्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वअभ्यासाची सवय किती वाढली आहे?
1: तसं आपल्याला निश्चितपणे असं संख्यात्मक सांगता येणार नाही, पण आपण जर बघितलं तर एक

0: याचा उपयोग या घटकासाठी आपल्याला ही वेबसाईट आहे, ही लिंक आहे, हे ऍप आहे, अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये माहिती दिली, डिजिटल साक्षरता निर्माण केली, तर निश्चितपणे संगणकाच्या समोर बसून तो माहिती शोधेल आणि जितका तो शोधेल, जितका त्याच्यामध्ये तो रममान होईल, जितका त्याला ते आनंदही वाटेल, तितका वेळ ते स्वयंअध्ययन करेल. म्हणजे जेवढी आपण त्याला संसाधनं सोपी आणि महत्वाची आहे ती जर माहिती त्याच्याकडे जर अचूकरित्या जर सांगितली, तर तेवढी त्याला सेल्फ लर्निंगचं ते एक साधन म्हणून त्याच्याकडे बघेल आणि स्वयंअध्ययनामध्ये वाढ निर्माण. आणि
1: सर, भविष्यात ऑनलाईन शिक्षण अधिक वाढेल असं आपल्याला वाटतं का?
0: हो, निश्चित. आज आपण बघतोय की कोरोना काळानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप मोठा आता बदल झालेला आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण एक पूरक म्हणून आता त्याच्यामध्ये वापर केला जातोय. किंबहुना पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याचं एकत्रितरित्या आता संयोग आणणं म्हणजे हायब्रिड शिक्षण आपण म्हणतो. तशा पद्धतीचं शिक्षण आज शाळा कॉलेजमध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि आज जर बघितलं आपण की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आवाहन करतोय की कमीत कमी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा. आज काही कंपन्या वर्क फ्रॉम होम आपल्या कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देते, घरी बसून तेच काम करता येतं. आणि जर आठवड्यातले काही दिवस, महिन्यातले काही दिवस घरी बसून जर मुलांनी शिकलं आणि शिक्षकांनी शिकवलं, तर निश्चितपणे हे एक मोठं आणि त्याच्याशिवाय काही वेळा पर्याय देखील राहणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव हा वाढतच आहे, त्याच्यामध्ये वाढच होणार आहे असं मला वाटतंय. किंवा ती काही वेळा काळाची गरज सुद्धा म्हणणार आहे. आणि निश्चितपणे हे एक प्रभावी माध्यम शिक्षणाचं होऊ घातलेलं आहे.
1: तर सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ऑफलाईन शिक्षण पद्धती या दोन्हीचा जर समतोल राखायचा असेल तर तो कसा राखावा असं आपल्या दृष्टीने वाटतं?
0: एक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला संवाद हा महत्वाचाच आहे. शिक्षकाचं महत्व हे अधोरेखितच आहे. पारंपरिक शिक्षणामधलं महत्व हे अधोरेखित असल्यामुळं आणि ऑनलाईन शिक्षक ही सुद्धा काळाची गरज आहे. त्याचा एकत्रित समन्वय साधून जर आपण शिकवायला सुरुवात केली, म्हणजे जसं मी सांगितलं की एखादा प्रसंग शिकवण्यासाठी, एखाद्या प्रसंगाची, एखाद्या ठिकाणाची, स्थळाची माहिती देण्यासाठी आपण आता तिथं पण जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आज ऑनलाईन शिक्षणामुळं भौगोलिक सीमारेषा पोचलेली आहे. जगामध्ये कुठल्याही देशाची, कुठल्याही शहरातली माहिती आपण क्षणार्धात उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि याचा एक संयोग किंवा याचा वापर कसा करायचा, हे ज्ञान आत्मसात करून कसं शिकवायचं, हे पारंपरिक पद्धतीमध्ये जर याचा उपयोग केला आणि त्याला म्हणतो की समन्वय साधला, तर हे पारंपरिक शिक्षण देखील प्रभावी होईल असं मला वाटतं.
1: सर, शिक्षक हे संपूर्ण आयुष्य एक विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते सर्व बाबतीत किंवा सर्व बाजूने ज्ञान हे मिळवतच असतात. तर शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत असे शिक्षक या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं?
0: की काळ बदलतोय, जग बदलतंय आणि आपण म्हणतो की नव्याची नवलाई काही दिवसापुरतीच आता मर्यादित राहते. आज वाहन उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर महिन्याला त्यांचं मॉडेल बदलतं. आणि जसं समाजाला नवीन गोष्टींचं अप्रूप वाढतं, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी समाज आता तयार झालेला आहे, तसंच विद्यार्थी देखील नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याला ते आवडतं. म्हणजे तीच गोष्ट, त्याच नोट्स, तेच शैक्षणिक साहित्य याचा वापर करून शिकवण्यापेक्षा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा, वेगवेगळ्या साधनाचा वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्याच्या मध्ये सुद्धा ते एक चांगलं, आनंददायी आणि चॅलेंजिंग, आव्हानात्मक शिकण्याची एक संधी त्याच्या समोर निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी याचा समन्वय समोर, विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीने त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं म्हणून.
1: सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पालकांच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर आता काही बाबतीमध्ये आपण म्हणतो की नवीन गोष्टी स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा विद्यार्थ्यावर न लादता विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या शिकण्यातल्या काय अडचणी आहेत आणि एक पालक

0: त्यांच्या शिक्षणामध्ये कसा सहभागी होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या इच्छा आकांक्षांना लागता त्याच्या शिक्षणासाठी एक आधारस्तंभ किंवा एक सपोर्टेड म्हणून आपण जर काम केलं तर मला वाटतं की पालकांनी अशा प्रकारचा दृष्टिकोन आता बाळगणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं देखील गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर सध्याच्या युगामध्ये मोबाईल असेल, कुठलेही उपकरण ऑनलाईनचं साधनाचं असेल, तर ती एक शिकण्याची संधी आहे आणि त्या संधीचा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जसं आपण म्हटलो की मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता माहिती आणि ज्ञानप्राप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्यावरून माहिती मिळून त्याच्या ज्ञानात कसे रुपांतर करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की काळ बदलल्यानुसार आपण सुद्धा आता बदलायला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि ह्या बदललेल्या पिढीसमोर, हुशार पिढीसमोर आपल्याला शिकवण्यासाठी आपण सुद्धा तंत्रज्ञानी आणि त्याचा स्वीकार करणारा एक नव्या युगाचा नवा शिक्षक म्हणून आपण आता तयार राहिलं पाहिजे. हेच या निमित्ताने यांना सांगावं असं वाटतं.
1: खूप छान सर. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी सर आपण आमच्या युवकांना खूप चांगल्या प्रकारे माहितीपूर्वक मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर की आज आपण या आपल्या स्टुडिओमध्ये मला सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांशी एक चांगला संवाद करण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला देखील आणि आकाशवाणीचा देखील मी आभार मानतो.
1: धन्यवाद सर.
2: फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कशा प्रकारे उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. जसं जग बदलत आहे तसंच आपणही बदललं पाहिजे हे यातून स्पष्ट होतंय. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज या विषयीची माहिती आज आपण जाणून घेतली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी, त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकला. बरे तर फ्रेंड्स, वेळाअभावी आज आपण इथंच थांबत आहोत, पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजे दिव्याला निरोप द्या. नमस्कार.

0: काही कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शोधा रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य

0: श्रोता,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: सुद्धा आपण ज्येष्ठ नागरिक म्हणलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असलेलं आम्ही तसं केलं तसं म्हणतं. मला वाटतं की परिवर्तनही काळाची गरज आहे, आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळी 6 वाजता

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या येत आहे. ठळक बातम्या. योगही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में

0: बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मी एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला। धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले। परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। राजा नारायणलाल वाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले। गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली। चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली। यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला।
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला। तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली। विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला। राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली। तर पेरण्या लागल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली। राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या एकूण 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची

मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या एक आणि नगरपंचायतीच्या दोन जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. एकूण 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर एका जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल